0: रूप से आगे बढ़ेंगे।
1: श्री मोदी अवोचत यत् सम्मानं प्राप्य असौ गौरवानुभवति अपि च देशद्वयं व्यापक रणनीतिक संरचनायाः अन्तर्गतं निर्णायक लक्ष्य निर्धारणार्थम् अग्रे समेधयिष्यन्ते। राष्ट्रपतिना शावकत मिर्जियोरेव इत्यनेन सह प्रतिनिधिमंडल स्तर वार्तायां श्रीमोदी अवोचत यत् देशद्वयं निज संबंधान व्यापक रणनीतिक सहभागिता स्तरं यावत् नयतः। अनन्तरं सहयोगस्य समस्त स्तराणां समीक्षायै विदेश मंत्रिणां समन्वय समितेः घटना विधास्यते। नेपाले जलाप्लावनस्य स्थितिः अत्यन्तं चिन्तास्पदा वर्तते। भोटेकोशी नद्याः जलस्तर वर्धनेन प्रशासनेन रसुवा नुवाकोट धादिंग मंडलेषु संचेतना च प्रसारिता। मध्य नेपाले आकस्मिक जल प्रलयेन मृतकानां संख्या समेध्य 68-70 संवृत्ता। अद्यापि मृतवपुंसी संप्राप्यन्ते। अस्यां घटनायां 2500 जनाः विलुप्ताः सन्ति। संकटस्य पंचमे दिने सहायोद्धार कर्मचारिणः द्रुतगत्या विलुप्तानां अन्वेषणाय कार्यं कुर्वन्ति। अष्टसु अपि प्रभावित जनपदेषु शवाः प्राप्ताः। नेपालस्य नेशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन एंड मैनेजमेंट अथॉरिटी NDRRMA इत्यनेन उक्तं यत् इदानीं यावत् 88,100+ जनाः सुरक्षापूर्वकं निष्कासिताः। एतेषु 27,200 वैदेशिक नागरिकाः अपि वर्तन्ते। निफ्ट संस्थायाः 18 परिसराणां 80% स्नातक छात्रान् संबोधयितुम् अद्य राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मुः नवदेहलीं समायास्यति। एषः दीक्षांत समारोहः छात्राणां शैक्षणिक प्रयासानां सिद्धिरूपेण आयोज्यते। ओडिशा राज्ये नूतनवृष्ट्या जलाप्लावन संकटः अतीव भीषणो जातः। उत्तरक्षेत्रेषु नदीनां जलस्तरः झटिति वर्धते। ऋतुविभागेन बालेश्वर खेजर मयूरभंज क्षेत्रेषु अतिवृष्टिपरा संचेतना प्रख्यापिता। तटवर्ती जनाश्च सावधानतया स्थातुम् उपादिष्टाः। इति वार्ताः।
2: ಎಫ್ಎಂ 103.1 ಮೆಗಾಹೆರ್ಟ್ಸ್ ಕಂಪನಾಂಕದಲ್ಲಿ ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಡಿಕೇರಿ ಕೇಂದ್ರ. ಸಮಯ 7:15.
3: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ 3-ಡೋರ್ ವಾರ್ಡ್ರೋಬ್ 8,900 ರೂಪಾಯಿಗೆ, 2-ಡೋರ್ ವಾರ್ಡ್ರೋಬ್ 6,900 ರೂಪಾಯಿಗೆ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ವಿರಾಜಪೇಟೆ. ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
4: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
5: ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಫರ್ನಿಚರ್ ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅಪ್ ಟು 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್. ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು.
2: ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ವಿರಾಜಪೇಟೆ ತಾಲೂಕು 40 ಗ್ರಾಮಾಂತರ, ಮೂಲತಃ ಕುಕ್ಕಲೂರು ಗ್ರಾಮ ಕಲಾನ. ಮಾಳೇಟರ ಜಗತ್ ನಂಜಪ್ಪ ಅಯ್ಯಂಗ ನಿನಾಂದ ಮರಣಪಟ್ಟತೆ. 68 ಬೈತ್ರ ಮಾಳೇಟರ ಜಗತ್ ನಂಜಪ್ಪ ಅಯ್ಯಂಡ ಚಾವು ತಡಿನ 40 ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಚ್ಚಿತೆ. ಆಖಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು 4 ವಿರಾಜಪೇಟೆ ಕೊಡವ ಸಮಾಜ ಕ್ಯಾಕೊಳತ್ತು ನಡಪ. ಕೊಳತ್ತೋಡು ಬೈಗೋಡು ಗ್ರಾಮತ್ರ ಕೇಳಪಂಡ ನಂಜಪ್ಪ ಚಿಮ್ಮ ಅಯ್ಯಂಗ ನಿನಾಂದ ಮರಣಪಟ್ಟತೆ. 87 ಬೈತ್ರ ಕೇಳಪಂಡ ನಂಜಪ್ಪ ಚಿಮ್ಮ ಅಯ್ಯಂಡ ಆಖಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಪೊಲಕ 11 ಒಕ್ಕ ತೂಂಡುಗಳತ್ತು ನಡಪ. ಬಲಮುರಿ ಗ್ರಾಮ ಚಿಯಪ್ಪನ ದಿವಂಗತ ಗಣಪತಿ ಅವರ ಮಗ ಪ್ರಶಾಂತ್ ಪಚ್ಚು ಅವರು ಇಂದು ನಿಧನರಾದರು. ಚಿಯಪ್ಪನ ಪ್ರಶಾಂತ್ ಪಚ್ಚು ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಸಂಜೆ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಚಟ್ಟಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ ಮುಳ್ಳಂಡ ಕಾಶಿದೇವಯ್ಯ ಅಯ್ಯಂಗ 70 ಬೈತ್ರ ನಿನಾಂದ ಮರಣಪಟ್ಟತೆ. ಮುಳ್ಳಂಡ ಕಾಶಿದೇವಯ್ಯ ಅಯ್ಯಂಡ ಆಖಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜನ 2:30 ಮೀದ ಸ್ವಗ್ರಾಮತ್ಲು ನಡಪ. ಮರಗೋಡು ಹೊಸ್ಕೇರಿ ಗ್ರಾಮ ಅಯ್ಯಂಡ್ರ ಉತ್ತಯ್ಯ ಅವರು 85 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದಲ್ಲಿ ಇಂದು ನಿಧನರಾದರು. ಅಯ್ಯಂಡ್ರ ಉತ್ತಯ್ಯ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಅಪರಾಹ್ನ 2 ಹೊಸ್ಕೇರಿಯಲ್ಲಿರುವ ತೋಟದ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ. ಈಗ ಸಮಯ 7:02 ಆಗಲಿದೆ. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದಿಂದ.

0: चारु चंद्र की चंचल चितवन, बोलो बोलो।
1: चारु चंद्र की चंचल चितवन,
0: शाबाश, आगे आगे।
1: बिन बदरावर से सावन,
0: शाबाश, चलो आगे आगे आगे बढ़ो।
1: चारु चंद्र की चंचल चितवन, बिन बदरावर से सावन।
0: फिर से चलो।
1: चारु चंद्र की चंचल चितवन, बिन बदरावर से सावन।
0: शाबाश, आगे आगे आगे।
2: ರತ್ನಮಾಲಾ ಪ್ರಕಾಶ್ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಮೈಸೂರು ಮಲ್ಲಿಗೆ ಚಿತ್ರದ ಗೀತೆ, ಕೆಎಸ್ ನರಸಿಂಹಸ್ವಾಮಿ ಅವರ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಸಿ ಅಶ್ವಥ್ ಅವರ ಸಂಗೀತ ನಿರ್ದೇಶನ.